बच्चा ऐकोप्यानो कुंभनाद कार्यक्रमात आवलिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समय इस्तांग नमस्कार कुंभनाद कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पहिलेंगीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका असला

देशमुख गीत, साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना, गीत जी नियंत ये

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता हूँ मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेलता देव बरे करूँ इदोळवरेक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐकू नसल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग